0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई कनसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 74 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोणी 90.4 FM KLE कणसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे बुधवार 22 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आयुष्यात एखादा दिवस वाईट गेला तर निराश होऊ नका. चांगले दिवस आठवणी देतात आणि वाईट दिवस जीवन जगण्याचे धडे देतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. चांद्रयान 2 इस्रो अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. भारताची दुसरी चंद्र शोध मोहीम सुरू झाली. दिवस होता आजचा 13 डिसेंबर 1981 ला सुरू झालेला मार्शल लॉ अधिकृतपणे रद्द झाला, तोही आजच्याच दिवशी. वॉर्सामधून ज्यू लोकांना हद्दपार करणे सुरू झाले, तेही आजच्याच दिवशी. साल होते 1942. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत

गोगटे यांनी सर जॉन हॉडसन या मुंबई प्रांतांच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून हॉडसन वाचले. दिवस होता आजचा, साल होत 1931. लोकमान्य टिळकांनी 6 वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगली तीही आजच. पहिली मोटार शर्यत झालेली फ्रान्समध्ये पॅरिस आणि रोयेन शहरादरम्यान ही शर्यत झाली होती. तीही आजच्याच दिवशी, साल होत 1894. आता आजचे जन्मदिवस पाहू. अरमान मलिक भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार यांचा जन्म आजचा. वसंत रांजणे भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच आहे. श्रीराम शंकर अभ्यंकर भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक यांचाही जन्म आजच. मुकेश हिंदी चित्रपट पार्श्वगायक, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. पंडित विनायकराव पटवर्धन शास्त्रीय गायक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वेणुधोनी 90.4 KLE कनसू तुम्ही ऐकताय आणि आता आपण ऐकू आध्यात्मिक विचार जे आपल्याला सांगतील व्रजराणी दासी.
1: हरे कृष्णा. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा अगदी हृदयपूर्वक प्रार्थना करू लागतो, परंतु जेव्हा आपण दुःखी नसतो त्यावेळी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्या अगदी यांत्रिकपणे केल्यासारखे वाटते. असे का होते? दुःखाच्या वेळी मन इतर कार्य करणे बंद करते आणि हृदयाला प्रार्थना करण्याची अनुमती देते, असे का? तर याबद्दल शास्त्र सांगते की हा मनुष्याचा स्वभावच आहे, परंतु आपण हा स्वभाव बदलला पाहिजे. आपण यापेक्षा वरच्या स्तराचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण यशस्वी होतो, सर्व गोष्टी आपल्यासाठी अनुकूल असतात, तेव्हा आपण भगवंतांना धन्यवाद दिले पाहिजे. हे भगवंता, माझी काहीही पात्रता नसताना आपण मला खूप काही दिले आहे. जगण्यासाठी हवा दिली, खाण्यासाठी अन्न दिले, मला आपले दिव्य नाम आणि महान भक्तांचा संघ दिला, आपण खूप उदार आहात, अशा प्रकारे आपण आनंद व्यक्त करायला हवा. ही सुद्धा एक परिपूर्ण प्रार्थना आहे. आनंद किंवा दुःख, मान किंवा अपमान, यश किंवा अपयश, जय किंवा पराजय, सुदृढ असो वा रोगी, अशा सर्व परिस्थितींमध्ये आपण हृदयपूर्वक भगवंतांना प्रार्थना अर्पण केली पाहिजे. हृदयपूर्वक भगवन नामाचा जप केला पाहिजे. जर दुःखद परिस्थितीमध्ये आपण सहाय्यासाठी भगवंतांना प्रार्थना केली तर सर्व काही ठीक असताना आपण आनंदाने भगवंतांना धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करायला हवी. कोणतीही परिस्थिती अधिक काळ टिकत नाही याचे सदैव स्मरण करीत आपण नेहमी भगवंतांची प्रार्थना आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत राहिले.

हे होते आजचे आध्यात्मिक विचार, जे आपण ऐकले व्रजराणी दासी यांच्याकडून। राशी भविष्य घेऊन मी लगेचच येते, तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 KLE कनसु भक्तिमय सकाळ।

गतिमय सकाळमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वेणुधुनी 90.4 KLE कनसू तुम्ही ऐकताय आणि आता आपण ऐकू मेषरास. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल, कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमची तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. वृषभ रास. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो किंवा ती नाराज होऊ शकते. मिथुन रास. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो हे ओळखा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा, शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल, परंतु चिंता करू नका. वेळेतच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. कर्क रास. भविष्याची निष्कारण चिंता तुमचा मूड खराब करेल. विनाकारण भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवण्याऐवजी वर्तमानाची मजा घेण्यात खरा आनंद आहे हे पक्क ध्यानात ठेवा. अंधकार आणि शांततेचे प्रत्येक क्षण हे स्वतःचे अस्तित्व आश्चर्य घेऊन वावरत असतात. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. नातेवाईक मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. सिंह रास. आरोग्य एकदम चोख असेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. कन्या रास. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परताना. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. हे होतं 6 राशींचं भविष्य. पुढच्या 6 राशी घेऊन मी लगेचच येते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वेणुधुनी 90.4 KLE कनसू तुम्ही ऐकताय आणि आता आपण ऐकू तुळरास. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. वृश्चिक रास. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्वाची असेल. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. वेगाने वाहन चालवणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. धनुरास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल. मकर रास. तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघातील गैरसमज दूर होण्यासही त्याचा उपयोग होईल. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी तुमच्यावर किती प्रेम करतो किंवा करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. कुंभरास. तुमच्या भावना खास करून रागावर नियंत्रण ठेवा. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल पण तुमचा खर्च वाढता असेल. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील आणि भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आणि शेवटची मीन रास. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्या. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामापण वाटेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लोडबोड करू नका. हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच आम्हाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आजचा विषय आहे औषध की समुपदेशन की दोन्ही, हे आपण काही उदाहरणातून समजून घेऊया. रोहित आमच्याकडे आला तो थोडासा नाखुशीनेच, आई वडिलांनी धरून पकडून आणल्यासारखा. मुळात त्याला काही मानसिक त्रास आहे असं नुसतं म्हटलं तरी तो चौताळून उठत असे. त्याच्या आई वडिलांनी अपॉइंटमेंटसाठी फोन केला तेव्हाच आमचं ठरलं होतं की आपण करिअर गायडन्ससाठी जातोय असं सांगून त्याला इथे घेऊन यायचं. रोहितची आई आधी आत आली आणि मला म्हणाली, डॉक्टर तुम्ही त्याला जरा नीट समजावून सांगा, काउन्सिलिंग का काय म्हणतात ते करा. अहो, वर्षभर तरी झालं, हल्ली अजिबात ऐकतच नाही कुणाचं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे पण अभ्यास म्हणून करत नाही. एकटक कुठेतरी पाहत बसतो, एकटाच स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असतो, संशयी नजरेनं इकडे तिकडे पाहत राहतो, एखाद्या समारंभाला सुद्धा येत नाही, सारखा गाणी ऐकत बसतो. अहो, चार चार दिवस आंघोळ सुद्धा करत नाही. काय सांगायचं, खोलीत कोंडून घेतलंय त्यानं स्वतःला, बेडरूमही बदलली. काय तर म्हणे, बेडरूम मध्ये छुपे कॅमेरे बसवून आपलं चित्रण केलं जात आहे. इतकंच नव्हे तर आपले मित्र आणि कॉलेजमधील प्राध्यापकही आपल्या विरोधात आहेत, आपल्यावर अन्याय करत आहेत आणि परीक्षेतही आपल्याला नक्कीच नापास करणार आहेत. मग अभ्यास करून काय उपयोग असं म्हणतो. इतकंच काय तर मोबाईल मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि माझ्या मनात काय चाललंय ते त्यांना कळेल अशी यंत्रणाच त्यांनी निर्माण केली आहे. या सर्व कटकारस्थानात आपले शेजारी पाजारी देखील सामील आहेत, नातेवाईकही सामील आहेत, म्हणून तो कुणामध्ये मिसळतच नाही. हे सर्व लोक आपल्याविषयी बोलतात आणि अफवा पसरवतात असं तो म्हणतो. एक वर्ष झालं असा त्रास सुरू होऊन फॅमिली डॉक्टरना दाखवलं, हिप्नॉटिझमही झाला. सासूबाई बाहेरचं आहे म्हणाल्या म्हणून गंडे दोरे, ताई मांत्रिक, बाबांचा अंगा

0: करा, पूजा, शांत, सगळं काही झालं, शून्य उपयोग, शेवटी तुमच्याकडे आलो, शेवटी तुमच्याकडे आलोय, त्याला समजवा जरा, त्यासाठीच तर तुमच्याकडे आणलंय, तो यायला तयार नव्हताच. रोहितचे बाबा म्हणाले, मॅडम एकुलता एक मुलगा, याच्या काळजीनं आम्हाला झोप लागत नाही, त्याला कितीही पटवून सांगितलं तरी काही पटतच नाही, त्याची करिअर बर्बाद होतीये, त्यामुळं त्याच्या आईला डायबेटीस आणि त्याच्या काळजीनं त्याच्या आईचा डायबेटीस आणि माझं ब्लड प्रेशर वाढलंय, छातीत दुखतंय, ढीकभर ECG काढून झाले, माझंही कामात नीट लक्ष लागत नाही, नव्हे आम्ही नीट जगतच नाहीये, आपल्यालाही असं काही होईल अशी भीती त्याच्या बहिणीला वाटते, ती 12वी सायन्सला आहे, तिला मेडिकलला जायचंय, तीही अस्वस्थ आहे, आम्हाला या औषध द्या काहीतरी. रोहित ही पॅरानॉइड सिझोफ्रेनियाची केस आहे, हा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार किंवा सायकोसिस आहे, याचं प्रमाण 1% इतकं आहे, म्हणजे सध्या भारतात 1.5 कोटी लोक या विकारानं ग्रस्त आहेत. अशा प्रकारच्या आजारात वास्तवाचं भान हरवतं, सत्य परिस्थितीशी संपर्क तुटतो व रुग्ण त्याच्या मनानं तयार केलेल्या भासमय जगात वावरायला लागतो. त्याच्या दृष्टीनं हे भ्रम आणि भासमय जगच खरं असतं. आपण त्याला वास्तवाची जाणीव करून देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही. आवाजाचे भास होणारा रुग्ण मला लोक मारायला येत आहेत म्हणून घरात लपून बसतो, किंवा प्रत्यक्षात न घडता एखादी व्यक्ती त्याला भेटली बोलली असाही त्याला भ्रम होतो. हे त्याचे भास आहेत, हे काही प्रत्यक्षात घडत नाहीये हे त्याला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तो आपल्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या दृष्टीनं ते भास, भ्रम आणि ती दुनियाच खरी असते. वास्तवाचं भान हरवल्यामुळं आणि आजाराची जाणीव नसल्यामुळं या रुग्णांच्या वागण्या बोलण्यात आमूलाग्र व जाणवण्या इतपत बदल होतो. त्यांचा अभ्यास, करिअर, काम, इतरांशी असलेल्या संबंधात व इतर क्षमतांवरही विपरीत परिणाम होतो. तरीही अनेकदा हे रुग्ण उपचार घेण्यासही तयार होत नाहीत, कारण त्यांना स्वतःला आपल्या आजाराची जाणीव नसते. या विरुद्ध रोहितच्या काळजीने त्याच्या आई बाबांना आणि बहिणीला होणारा त्रास हा मात्र सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार होता. रोहितच्या आजाराला सायकोसिस म्हणतात, तर त्याच्या आई वडिलांना होणारा त्रास, चिंताग्रस्तता, त्याच्याविषयीची काळजी, भीती याला न्यूरोसिस म्हणतात. या प्रकारात रुग्णाला आजाराची जाणीव असते, रुग्ण स्वतःच उपचारांसाठी येतो. जसं रोहितचे आई बाबा, त्याची बहीण यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी औषध द्या किंवा समुपदेशन करा. वास्तवाचं भान न्यूरोसिसच्या रुग्णांना असतं. काम, अभ्यास, करिअर, नातेसंबंध व सामाजिक संबंधावर गंभीर विपरीत परिणाम होत नाहीत, तरीही त्यांना या चिंताग्रस्ततेसाठी, डिप्रेशनसाठी, नैराश्यासाठी औषधोपचार हवे होते. आणि रोहितला मात्र मी समजावून सांगावं, काउन्सिलिंग करावं अशी त्यांची नेमकी उलट अपेक्षा होती. याविरुद्ध रोहितच्या काळजीनं त्याच्या आईबाबांना बहिणीला होणारा त्रास हा मात्र सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार होता, याला न्यूरोसिस म्हणतात. या प्रकारात रुग्णाला आपल्या आजाराची जाणीव असते, रुग्ण स्वतः उपचारांसाठी येतो, वास्तवाचे भान असते, काम, अभ्यास, करिअर, नातेसंबंध या सामाजिक संबंधांवर सौम्य परिणाम होतो पण गंभीर विपरीत परिणाम होत नाहीत, तरीही त्यांना या चिंताग्रस्ततेसाठी, डिप्रेशनसाठी, औदासिन्यासाठी औषधोपचार हवे होते. आणि रोहितला मात्र मी समजावून सांगावं, काउन्सिलिंग करावं अशी त्यांची नेमकी उलट अपेक्षा होती. मला त्यांना हळूहळू समजावून सांगावं लागलं की रोहितला पॅरानॉइड सिझोफ्रेनिया हा तीव्र गंभीर स्वरूपाचा, ज्याला मनाचा कॅन्सर म्हणून संबोधलं जातं, असा आजार झाला आहे आणि त्याला सध्या औषधोपचारांचीच गरज आहे. मुन्नाभाई MBBSच्या भाषेत साला केमिकल लोचा तो झाला आहे. मेंदू मधील जीवरासायनिक बदलांमुळं ही निर्माण झालेली लक्षणं आहेत. जसं की मलेरिया या आजारात खूप थंडी वाजून ताप येतो, हे लक्षण मलेरियाचे औषधोपचार केल्याशिवाय जाणारच नाही. समुपदेशनाचा त्याला काही उपयोग नाही व अपेक्षित परिणामही होणार नाही. सध्या रोहितला फक्त औषधोपचार, योग्य आहार आणि त्याच्याशी तुम्ही कसं वागायचं, बोलायचं याबद्दल आई बाबा, बहीण यांना काउन्सिलिंग व समुपदेशन याची गरज होती आणि ते आपण करूया असं मी त्यांना सांगितलं. आपल्या मुलाला हा गंभीर आजार झाला आहे, त्यामुळे आलेला मानसिक ताण, चिंताग्रस्तता, नैराश्य यासाठी इनामदार पती पत्नीना रोहितच्या बहिणीला अगदीच थोड्या प्रमाणात औषधाची आणि अधिक प्रमाणात काउन्सिलिंगची गरज होती. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, ज्यामुळं ते कुटुंब स्वतः मानसिक दृष्ट्या सुदृढ बनून रोहितला या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यास सक्षम बनणार होतो. औषधोपचार, योग्य आहार, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, आई बाबांना केलेलं समुपदेशन यांनी 15-20 दिवसातच 60-70% बदल रोहित मध्ये दिसून आला. अर्थात हा कायमस्वरूपी नव्हता, उपचारात सातत्याची गरज होती. महिन्याभरानंतर तो अभ्यासातही रस घेऊ लागला. अर्थात या आजाराचा परिणाम मनाच्या एकाग्रतेवर होत असल्यामुळं रोहितची लर्निंग स्टाईल म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची त्याची पद्धती व स्टडी स्किल्स म्हणजे मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, नोट्स मेकिंग, टाईम मॅनेजमेंट, टेस्ट प्रिपरेशन इत्यादी या सायकॉलॉजिकल टेस्ट केल्या आणि त्याला अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा याबाबत काही सोपी टेक्निक शिकवली. म्हणजेच त्याच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेचा विकास साधून उपयोग करून घेतला. रोहितनं परीक्षा दिली व तो पासही झाला. अर्थात उपाय, उपचार आणि उपयोग या त्रिसूत्रीचं उपयोजन योग्य वेळी, योग्य पद्धतीनं आणि दीर्घकाळ करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, मानसिक आजारांसाठी योग्य वेळी शक्य तितक्या लवकर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हा वेडेपणाचा शिक्का मारून घेणं नव्हे तर सगळ्यात मोठा शहाणपणा आहे. आता लक्षात आलं असेल की मन करारे प्रसन्न, कारण ते आहे सर्वसिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: 90.4 KLE कनसू आणि आजच्या महिला जगतमध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंतनाचं आणि संगतीचं महत्व आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वंदना पटाडे. त्या जीवनविद्या मिशन मध्ये प्रवचनकार आहेत आणि जीवनविद्या महिला मंचच्या सचिव आहेत.
1: नमस्कार. चिंतन हा चिंतामणी, चिंतन हा चिंतामणी आहे. तुम्ही ज्याचे चिंतन कराल तेच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे. सुख, समृद्धी, शांती याचे चिंतन केल्याने त्याच प्रकारचे जीवन मानवी जीवनामध्ये प्राप्त होत असते. याच्या उलट दैन्य, दुःख आणि दारिद्र्य याचे जर चिंतन केले तर तशाच प्रकारचे जीवन प्राप्त झाले नाही तर नवलच म्हणावे लागेल. आता इथे एक महत्वाची शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. ती अशी आहे, आम्ही तर नेहमीच सुख, शांती, समृद्धी याची इच्छा करतो, पण आमच्या पदरात मात्र दैन्य, दुःख आणि दारिद्र्यच पडतं. मग हे कसे बरे घडते? याचं कारण असे आहे की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. आपण जे करतो, जे मागतो, जे इच्छा करतो किंवा प्रार्थना करतो ते आपल्याला प्राप्त होत असते आणि असे आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटतही असते. ते आपल्याला मिळेलच अशी खात्री मात्र आपल्याला नसते किंवा असा विश्वास आपल्याला नसतो. उलट आपल्या अंतर्मनात आपल्याला निश्चित असे वाटत असते की ते मात्र आपल्याला जे हवं ते मिळणारच नाही. याचे उदाहरणच जर द्यायचे झाले तर एखादा माणूस जेव्हा लॉटरीचे तिकीट काढतो तेव्हा लॉटरीचे मोठे बक्षीस आपल्याला लागेल अशी त्याची इच्छा असते व तो त्याप्रमाणे प्रार्थनाही करतो. पण प्रत्यक्षात मात्र तो काय करतो? ते लॉटरीचे तिकीट काढत असतानाच त्याच्या अंतर्मनात विचार चाललेले असतात की लॉटरीचे तिकीट काढायचे म्हणून काढायचे. आपल्याला थोडीच लॉटरी लागणार आहे, आपले कुठे एवढे मोठे भाग्य आहे? एवढे मोठे भाग्य आमच्या कपाळी असते तर काय पाहिजे होते हो? अशा तऱ्हेने निराशाजनक विचार त्याच्या मनात सतत घोळत असतात आणि म्हणून तशाच विचारांना भोळाशंकर तथास्तु म्हणतो. तशाच विचारांना भोळाशंकर तशाच प्रकारचा प्रतिसाद देतो. शंकर तथास्तु म्हणतो म्हणजे काय करतो? शंकर तथास्तु म्हणतो म्हणजे असा आशीर्वाद प्राप्त झाल्याने जीवनामध्ये तसेच घडणार आणि खरंच हो, जीवनामध्ये तसंच घडतं. ह्या बेट्याला काही लॉटरीचे तिकीट लागतच नाही. थोड्याफार फरकाने आपल्या जीवनातही असेच काहीसे चाललेले असते. मग ह्याला काही उपाय आहे का? तर ह्याला काय उपाय आहे ते आपण पाहूयात. याला उपाय म्हणजे सावध राहून अंतर्मनाच्या शक्तीवरती श्रद्धा ठेवून मनात चांगलेच विचार घोळवत ठेवले पाहिजेत. हा याला अतिशय उत्तम असा उपाय आहे. परंतु इथे एक शंका निर्माण होते. परिस्थिती बिकट, दुःखदायक आणि काळजी करण्यासारखी असली तर तशा परिस्थितीत त्या माणसाने सुख, शांती, समृद्धी वगैरेसारख्या सुंदर विचारांचे चिंतन मनात घोळवायचे हे कसे काय बरे जमणार किंवा हे शक्य होणार नाही? ही शंका खरोखरच रास्त आहे किंवा ही शंका अगदी बरोबर आहे यामध्ये काही संशय नाही. बोलणे सोपे पण करणे अवघड असे जे आपण म्हणतो ना तशाच प्रकारचं काहीस इथे घडते. मग यालाही काही उपाय आहे का? तर सद्गुरू सांगतात याला नक्कीच

उपाय आहे। अंतर्मनाचा एक प्रमुख स्वभाव असा आहे की तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार। अशी श्रद्धा तुमच्या अंतर्मनावर तुम्हाला ठेवता आली पाहिजे, तरच अंतर्मन तुम्हाला साथ देते। परंतु जर तुमच्या बहिर्मनात त्याविषयी संशय असेल, अविश्वास असेल, अश्रद्धा असेल, किंवा जर तुमच्या अंतर्मनावरती तुमचाच विश्वास नसेल, तर तुमची इच्छा फळणार नाही। लहान मुलं आईच्या कडेवर जसे निश्चिंत किंवा निवांत असते ना, त्याचप्रमाणे अंतर्मनाच्या कडेवर आपल्याला निश्चिंत किंवा निवांत राहता येणे आवश्यक आहे। परंतु संसारातील परिस्थितीच इतकी कठीण, चिंताजनक, दुःखदायक, काळजी करण्यासारखी असेल तेव्हा सुखाचे, आनंदाचे विचार बहिर्मनात घोळवता येणं अशक्य होऊन बसतं। इतकेच नव्हे, जरी बळजुबरीने तसे करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या मनात त्याविषयी श्रद्धा किंवा विश्वास असण्याची शक्यता नसते। आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्याचे काही उपाय आहेत का? तर हो, नक्कीच यातून मार्ग काढण्याचा उपाय आहे। आपल्या वाट्याला जर बिकट परिस्थिती, दुःखदायक परिस्थिती किंवा काळजीदायक परिस्थिती आली, तर अशा प्रसंगी आपल्या बाबतीत देवाने जे करावे असं आपल्याला वाटतं तेच इतरांना प्राप्त व्हावे अशी देवाची मनोभावे प्रार्थना करावी। अशा प्रसंगी आपण देवाजवळ काय मागतो? देवा, सर्व संकटातून मला मुक्त कर, मला मनशांती मिळू दे, मला सुख प्राप्त होऊ दे, हेच मागणे इतरांसाठी जर मागितले तर ती प्रार्थना लवकर फलद्रूप होण्याची दाट शक्यता असते। आणि म्हणूनच हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। ह्या प्रार्थनेला किंवा ह्या संकल्पाला संशयाचा, अविश्वासाचा डाग लागत नाही। कारण आपली परिस्थिती बिकट असली तरीही आपली प्रार्थना ही इतरांसाठी असते। त्यामुळे हा संकल्प जर बहिर्मनात घोळवत ठेवला तर काही काळाने तो सरळ अंतर्मनात घुसतो आणि फलद्रूप होतो। अशा रीतीने इतरांसाठी केलेली प्रार्थना इतरांना फळेल तेव्हा फळेल, पण जो सर्वात आधी फळते ती प्रार्थना करणाऱ्याला। परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रार्थना अगदी मनापासून केली पाहिजे। ज्याप्रमाणे एखादा मनुष्य सर्व शक्ती एकवटून रागाच्या भरामध्ये हातावर हात घासून आपल्या शत्रूला शाप देतो की तुझे तळपट होऊ दे, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या केंद्रस्थानी इच्छाशक्ती संपूर्णपणे एकवटून सर्व सुखी होऊ देत अशी प्रार्थना होणे आवश्यक असते। सर्वांचं भलं होऊ देत अशी प्रार्थना करणे आवश्यक असते। आणि अशा प्रार्थनेला किंवा अशा संकल्पाला अंतर्मनाची त्वरित साथ मिळून तो संकल्प लवकरात लवकर साकार होतो। जीवनामध्ये जर चिंतन बिघडलं तर अनेक प्रकारे ताप, मनस्ताप, संताप ह्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं। ह्यासाठी एक प्रामुख्याने गोष्ट आठवते, ती म्हणजे अशी की एका गावामध्ये चार चोर चोरी करायला चाललेले असतात। एका गावात चोरी करून संपूर्ण ती चोरी केलेल्या वस्तू एकत्र करून ते चारही चोर गावाबाहेर पसार होतात। रस्त्याने चाललेले असताना त्यांचा चर्चा चालू होते आणि त्या चर्चेमधनं त्यांचं एकमेकांशी भांडण चालू होतं। भांडण कशावरून? तर चौघांमधले दोघं जण सांगतात की आम्हाला जास्त वाटा मिळाला पाहिजे। बाकीचे दोघं जण म्हणतात असं का बरं? तर ते दोघं सांगतात आम्ही आतमध्ये होतो म्हणून आम्हाला जास्त मिळालं पाहिजे। आणि दोघे जण सांगतात आम्ही बाहेर होतो म्हणून आम्हाला जास्त मिळालं पाहिजे। मुद्द्यावरून चौघही गुद्द्यावर येतात, एकमेकांबरोबर भांडण होतं, मारामारी

0: ते तलवारी काढल्या जातात आणि त्याच्यामधून दोघांचा वध केला जातो. दोघं मृत्युमुखी पडतात, राहिले फक्त दोघच. चोरी केलेल्या सगळ्या वस्तू दोघ जण घेऊन गावाच्या बाहेर निघतात. चालत असताना दोघांच्याही मनात चिंतन चालू असतं, पण हे चिंतन कसं असतं? अनिष्ट चिंतन असतं, अहिताचं चिंतन असतं. ते दोघही एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल अनिष्टच विचार करत असतात. एक जण विचार करतो की हे सगळी संपत्ती आता दोघांमध्ये वाटण्यापेक्षा जर एकाला, आपल्या दोघांपैकी एकाला मारलं तर मला एकाला मिळेल संपत्ती, आणि त्याच प्रकारचा विचार दुसराही करत असतो. दोघही पुढे चालता चालता म्हणतात की चोरी केलीये, भूक तर खूप लागली, आपण काय करूयात, गावाच्या बाहेर जाऊयात आणि काहीतरी जेवणासाठी वस्तू घेऊन येऊयात. एकाला सांगतो तू जा आणि जेवणासाठी जेवण घेऊन ये. एक जण बाहेर जातो आणि हा जो आतमध्ये राहिलेला असतो गावात, तो विचार करतो की आता जो जेवण आणायला गेलाय ना, तो जेवण घेऊन आला की त्याला आपण सांगूयात जेवताना आपल्याला पाणी लागेल, तो पाणी काढ विहिरीतनं. आणि तो जेव्हा विहिरीतून पाणी काढायला वाकेल तेव्हा आपण ह्याला विहिरीत ढकलून देऊयात. आणि जो जेवण आणायला गेला तो रस्त्याने जाताना विचार काय करतो की आता आपण जेवण घेऊयात, त्या जेवणामध्ये विष कालवूयात, म्हणजे गावात जो राहिलेला चोर आहे तो हे जेवण जेवेल आणि तो मरून जाईल, मग सगळी संपत्ती मला मिळेल. दोघांचंही चिंतन अनिष्ट झालेलं, दोघांचंही चिंतन खराब झालेलं. त्यामुळे होतं काय, बाहेर जो चोर गेलाय जेवण आणायला तो त्या जेवणामध्ये विष कालवतो आणि घेऊन येतो, पण जो गावात चोर थांबलेला आहे तो सांगतो तू पाणी काढ, मग जेवण केल्यावर आपल्याला पाणी लागेल. आणि जो जेवण घेऊन आलेला चोर असतो तो जेव्हा पाणी काढायला विहिरीत वागतो तेव्हा गावातला चोर त्याला विहिरीमध्ये ढकलून देतो. आता एकच चोर राहिला, तो आनंदी असतो, कारण संपूर्ण जी चोरलेली संपत्ती आहे ती त्यालाच मिळणार. पण तो मनातल्या मनात विचार करतो की अरे भूक तर लागलेली आहे, पहिले जेवून घेऊयात आणि मग ही संपत्ती घेऊन घरी जाऊयात. आणि तो जेवण उघडतो आणि जेवायला सुरुवात करतो, पण त्याला ह्याची कल्पना नसते की जे जेवण आणायला चोर गेलेला आहे त्या चोराने ह्याच्यामध्ये विष कालवलेले. तो जेवण जो गावात राहिलेला चोर असतो तो जेवतो आणि तोही मृत्युमुखी पडतो. जी चोरलेली संपत्ती होती त्या संपत्तीवरून चौघांनीही भांडणं केली, चौघही मृत्युमुखी पडले, पण संपत्ती मात्र तिथेच राहिली. आणि म्हणून अशा प्रकारे जर जीवनामध्ये अनिष्ट चिंतन घडलं तर अशा प्रकारचे दुःखदायक प्रसंग वाट्याला येतात. पण जर जीवनामध्ये इष्ट चिंतन केले, चांगले विचार केले, चांगलं चिंतन केलं तर चांगलंही वाट्याला येतं. म्हणून जे जे उत्तम, जे जे हितकारक, जे जे मंगल, जे जे सुखाचं, जे जे ऐश्वर्याचं, ते सर्व सर्वांना मिळू दे असं जर सतत मनात चिंतन केलं तर चिंती परा ते येई घरा ह्या उक्तीप्रमाणे, ह्या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये तशाच प्रकारच्या गोष्टी परत फिरून येत असतात. आणि म्हणून हे चिंतन करणं हे खूप महत्वाचं असतं. पण आज मानवी स्वभाव घडलाय कसा, कळत किंवा न कळत आपल्या मनामध्ये सतत अनिष्ट चिंतन चाललेलं असतं, अहिताचं चिंतन चाललेलं असतं, काळजीचं चिंतन चाललेलं असतं, नैराश्याचं चिंतन चाललेलं असतं. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला तशीच परिस्थिती प्राप्त होते. आणि अशी परिस्थिती आपल्याला तसं बघितलं तर नको असते. आणि म्हणून आपण ह्यावरती उपाययोजना काय बघितली की जर चांगले सुखाचे ऐश्वर्याचे असे विचार केले, असं चिंतन केलं तर आपल्या जीवनातही चांगलं होऊ शकतं. आणि म्हणून सतत शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे, ह्या चार ओळीप्रमाणे जीवनामध्ये शुभ चिंतन केलं पाहिजे. कारण शुभ सामर्थ्याच्या सहकार्यानेच जीवनाचं सोनं होत असतं. आणि म्हणून नेहमी चिंतन चांगलं होण्यासाठी चांगल्या विचारांची, चांगल्या पुस्तकांची, चांगल्या लोकांची संगत पकडली पाहिजे. कारण संगतीनेच आपल्या मनातले विचार चांगले किंवा वाईट होत असतात. आपलं जे जीवन चाललंय ते ह्या तीन स्तरांवर चालले, विचार, उच्चार आणि आचार. आज आपलं चिंतन कशाप्रमाणे होतं? जसे विचार आपल्या मनामध्ये घोळत राहतात त्याच प्रकारचं जीवन आपलं होत असतं. आणि म्हणून विचार बदला नशीब बदलेल, तुमचे भाग्य तुमच्या विचारान, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. आपली मनस्थिती ही आपल्या हातात असते, पण परिस्थिती मात्र आपल्या हातात नसते. आणि म्हणून परिस्थिती बदलवण्याचा विचार करण्यापेक्षा, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जर आपण आपल्या विचारांवरती लक्ष ठेवलं, आपले विचार बदलण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखमय होऊ शकतं, खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे आनंदी होऊ शकतं. मग हे विचार बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे? तर सतत आपल्या मनामध्ये चालणाऱ्या विचारांवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं? की आपल्या मनामध्ये कोणते विचार चालले हे पाहता आलं पाहिजे. हे पाहू शकतो का? तर हो, हे विचार आपण पाहू शकतो. कारण विचारांना रंग, विचारांना वजन, विचारांना वास, विचारांना गंध, हे सगळं विचारांना असतं. त्याच्यामुळे मंगल विचार मनात आले की आपलं मन मंगल होतं. काळजीचे विचार मनात आले की आपल्या मनातल्या विचारांचा रंगही तसाच काळजीयुक्त असतो. आणि म्हणून विचार बदलणे हेच खरं बघितलं तर आपल्या हिताचं आणि आपल्या सुखाचं असतं.
1: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतेय. ब्रेक नंतर पुन्हा आपण वंदना पठाणे यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र 90.4 KLE कनेक्ट.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि महिला जगतमध्ये आपण ऐकतोय वंदना पटाडे यांना.
2: चिंतन बिघडण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे संगती. जशी संगती तशी जीवनाला गती, किंवा जसा तुझा संग तशाच प्रकारे जीवनाला येईल रंग. हा जीवनविद्येचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवनाला संपूर्ण कलाटणी देण्याचे अगाध सामर्थ्य हे संगतीत आहे. अधोगतीला जायचं की ऊर्ध्वगतीला जायचं, तळाला जायचं की टॉपला जायचं, हे सर्वस्वी आपल्या असलेल्या संगतीवर अवलंबून आहे. जीवनात संगती किंवा विसंगती निर्माण करण्याचे अतुल सामर्थ्य आपली असलेली संगत. आणि म्हणूनच एखाद्या संपूर्ण जीवनाचे सत्यानाश करण्याचे किंवा त्याला सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य संगतीत आहे. आणि म्हणून संगत धरण्यामध्ये माणसाने अतिशय सावध असले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच दिसून येते. प्रत्यक्षात मात्र असे आढळून येते की सामान्य माणसे संगत करण्याच्या बाबतीत संपूर्ण बेसावध असतात. अशी बेसावध माणसे प्रायत्ता करून व्यसनी माणसांच्या नादी लागतात आणि जीवनामध्ये सत्यानाश ओढवून घेतात. व्यसनी माणसे ही शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखी असतात. शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला अगदी मनापासून वाटत असते की त्याच्याप्रमाणेच इतर सर्व कोल्ह्यांच्या शेपट्या तुटाव्यात. त्याचप्रमाणे व्यसनी माणसाला मनापासून वाटत असते की जसे आपण व्यसनी झालो आहोत तसे इतरही सर्वांना व्यसन लागले पाहिजे, इतरही सर्वजण व्यसनी बनले पाहिजे. असं म्हटलं जातं की व्यसनी माणसं धूर्तपणे पावले टाकतात.

टाकत असतात. जर ह्याच उदाहरण बघायचं म्हटलं तर दारू पिणारा माणूस प्रथम आपल्या मित्राला सांगतो, अरे दोस्ता नुसता माझ्या बरोबर चल रे, पिऊ नकोस, पण कमीत कमी मला कंपनी तरी देशील, मला साथ तर देशील, माझ्या सोबत तर बसशील. तुझी इच्छा नसेल ना तर पिऊ नकोस. मग झालं, थोड्या दिवसाने तो पुढचं पाऊल टाकायला लागतो. म्हणतो, अरे यार दारू पिऊन तर बघ कशी मस्त नशा चढते बघ, सगळी चिंता निघून जाते, सगळी काळजी निघून जाते, कुठल्याच प्रकारचं टेन्शन दारू पिल्याने राहत नाही. पैशाची काळजी करू नकोस, पैसे मी देईल, तुझ्याकडे नाहीत ना, मी तुला फुकट दारू पाजेल. हे झालं दुसरं पाऊल. आणि हे दुसरं पाऊल जीवनामध्ये खूप धोक्याचं असतं, कारण मानवी स्वभाव असा असतो की जे फुकट मिळते ते गिळंकृत करण्याकडे माणसाची सहज प्रवृत्ती असते. दारू प्रथम मित्राकडून फुकट मिळते म्हणून दारूच्या व्यसनाला बळी पडणारी जगामध्ये जवळ जवळ 99% माणसं आहेत. व्यसनी मित्राचे 100% काम ह्याच्यामुळेच फत्ते होते. ते या पुढच्या पावलावरती बघूया. मग निर्व्यसनी मित्राची पावले आपोआपच दारूच्या गुत्त्याकडे वळू लागतात. मग त्या निर्व्यसनी मित्राचे तिसरे पाऊल वाजायला लागते. त्याने मित्राला जेवढ्या पैशाची दारू फुकट पाजलेली असते त्याच्या कितीतरी पटीने अधिक पैशांची दारू तो आपल्या मित्राकडून नंतर दाम दुप्पट वसूल करतो. व्यसनी माणसाचं चौथं पाऊल असतं ते म्हणजे मित्राला संपूर्ण पैशाच्या बाजूने ओरबडून काढायचे आणि मग त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि नंतर पुन्हा अशा बावळट दुसऱ्या गिराहिकाच्या शोधात फिरायचे. अशी ही तरा असते व्यसनी लोकांची. इतर व्यसनांच्या बाबतीत हाच प्रकार चालतो आणि म्हणून व्यसनी मित्र हा मित्र नसून सात जन्मांचा शत्रू आहे हे समजून त्याच्यापासून सात पावले दूर राहणे हे खरं बघितलं तर आपल्या हिताचे असते. एखादी घोरपड ज्याप्रमाणे माणसाला डसली तर त्याचा संपूर्ण छिपाडा केल्याशिवाय राहत नाही किंवा त्याला सोडत नाही, अगदी त्याचप्रमाणे व्यसन एकदा का माणसाला चिकटलं की त्याचा संपूर्ण निकाल लावल्याशिवाय ते व्यसन त्या माणसाला सोडत नाही. आपल्याच हाताने आपलेच घर पेटवून देणाऱ्या माणसाला आपण मूर्ख किंवा वेडा म्हणू, पण व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्याच संसाराची राख रांगोळी करणाऱ्या बायका मुलांना असहाय्य आणि पोरक करून वाऱ्यावर सोडणाऱ्या ह्या नराधमांना कसलं बरं विशेषण लावलं पाहिजे. आणि म्हणून माणसाने सावध राहून संगत धरण्याच्या बाबतीत फार काळजी घेणं आवश्यक आहे. वेळीच जे काळजी घेतात त्यांच्यावरती काळजी करण्याचा प्रसंग क्वचितच येतो. शाळेत सज्जन चांगली हुशार समजली गेलेली मुले कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मात्र वाईट मुलांच्या संगतीत लागल्याने किंवा त्यांना वाईट मित्रांची संगत मिळाल्याने रसातळाला गेलेली अनेक उदाहरणं पाहण्यात येतात. माणसाच्या मनात जे विचार येतात ते विचार त्याला चांगली किंवा वाईट संगती मिळून देण्यास कारणीभूत असतात. आणि म्हणूनच आपण पाहिलं की विचार जीवनामध्ये किती आवश्यक आहेत ते, आणि ह्याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. आज जीवनामध्ये जे दृश्य जगत दिसते त्याच्याही पेक्षा विचारांचे अदृश्य जगत अधिक महत्वाचे असते, किंबहुना हे अदृश्य जगतच आपल्या जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असते. आणि म्हणून विचारांच्या अदृश्य जगताचा आविष्कार आपल्या जीवनावरती होत असतो. माणसाच्या अवतीभोवती त्याच्या व इतर लोकांच्या विचारांचा अथांग असा सागर पसरलेला असतो. आपले विचार व इतरांचे विचार एकमेकांवरती परिणाम करत असतात व ते परिणाम सर्वांवरती होत असतात. ह्या ठिकाणी जे प्रभावी विचार निर्माण होतात त्या

0: त्या विचारांप्रमाणे प्रथम विचार जगतातील त्या जातीचे विचार आपल्याला सन्मुख होतात. म्हणजेच आपण ज्या प्रकारचे विचार करतो तशाच प्रकारचे विचार जगतातील विचार आपल्याला येऊन चिकटतात आणि नंतर त्याच प्रकारच्या विचारांची माणसे आपल्या जवळ येऊ लागतात आणि म्हणून चांगलेच लोक आपल्या जवळ यावेत व वाईट लोक आपल्यापासून दूर राहावेत असं जर मनापासून वाटत असेल तर प्रथम चांगले विचार मनात धारण करायला शिकले पाहिजे. चांगले विचार मनात घोळवत राहायला शिकले पाहिजे आणि ह्यालाच चिंतन असे म्हटले जाते. विषयाच्या ध्यानाने आपल्या मनामध्ये ज्याचं स्मरण होतं तशाच प्रकारचं जीवन केले जाते. विषयाच्या ध्यानाने आपल्या मनामध्ये ज्याचं स्मरण होतं तशाच प्रकारचं जीवन आपल्या वाट्याला येतं. स्मरणाने प्रथम आपल्याला विषयांचा संघ होतो. जो विषयांचा संघ आपल्या मनामध्ये असतो त्या संघामधून विचारांबद्दल काम म्हणजेच कामना निर्माण होते. त्या कामातून किंवा त्या कामनेमधून मनामध्ये क्रोध म्हणजेच विषयांच्या प्राप्तीबद्दल म्हणजेच तो विषय आपल्याला मिळाला पाहिजे ह्याबद्दल तळमळ किंवा मनामध्ये तडफड निर्माण होते. त्या तडफडीमधून मनामध्ये क्रोध निर्माण होतो. क्रोधातून संमोह निर्माण होतो म्हणजेच त्या विषयापासून किंवा त्या विचारांपासून आपण सुखी होऊ शकणार नाही, आपल्याला सुख मिळणार नाही अशी मनाची धारणा होते. संमोहातून स्मृतीभंश म्हणजेच सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट होते. स्मृतीभंशातून बुद्धिनाश म्हणजेच बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिनाशातून विनाश होतो. विषयांच्या संघातून माणसाची पावले वाकडी पडता पडता शेवटी त्याचा विनाश होतो आणि म्हणून संगत धरण्यामध्ये माणसाने सदैव सावध असते.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गनसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: चाइना ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में इंडोनेशिया के खिलाड़ी को हराकर प्री क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं. इसके साथ ही खबरों का ये बुलेटिन खत्म हुआ.
3: गुड आफ्टरनून, दिस इज आकाशवाणी एंड आई एम अभिषेक मुखोपाध्याय विद द मिडडे न्यूज. The headlines. Stalemate continues.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या। केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात। हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स। 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून। स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467 993।

0: संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: KLE शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात। हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स। 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून। स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टरची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
0: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPP, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
3: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणू धोनी 90.4 एफ एम KLE कनसू. KLE कृषी मित्रा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जी आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठेही जाऊ नका, एकत्र वेणू धोनी 90.4 एफ एम KLE कनसू. सर, वेणू धोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर. तर त्या काळी माझ्याकडे वास्तविक बद्दल पाण्याची सोयही नव्हती, तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाड लावली. आपल्या भागात तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाड इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गाव तिकडे देशी झाड दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची झाड लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपला का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाड कशी लावली,
0: हे हापूस आंबा फक्त कोकणात येतो
1: पण हे कसं काय यांनी केलं, हे काय मूर्ख आहेत का काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्यावेळेला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाड लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
0: बर,
1: फळाला आली. निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकंड कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्याच्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार. असं करत करत मी ती झाड 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली. खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूर्वी माहित नव्हतं, पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
0: हो ना,
1: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो, तर तिथं ती जवळजवळ 350-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलं ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं आणि त्यामुळं माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले. आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
0: अरे वा.
1: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
0: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडतंय असं वाटतं तुम्हाला?
1: हा, तर मनुष्यबळ कमी पडतंय म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडणे अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या शेजारचे काही लोक आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ऑव्हरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतो. पण आपण काहीच करायचं नाही, फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच काम करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
1: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
0: अच्छा.
1: जुनी 11वी.
0: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
1: शिक्षण बंद झालं.
0: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
1: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
0: अच्छा.
1: 10 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं. इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी बदली करत करत मला जयशंपूरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळं मी ते सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची स्थिती आहे त्या स्थितीत राबण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता?
1: मी आता सध्या आमची 3 मुलं आहेत. 3 मुलांची 3 सुना आहेत.
0: बर.
1: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
0: अरे वा,
1: अशी आमची व्यवस्था आहे.
0: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे तर. बर. मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात. म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
1: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच. कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक जण जर सर्व्हिसेस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर 1000-9 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
0: शेतकरी आहेत. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी.
1: पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
2: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल ह्या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50 रुपये किलो किंवा 25 रुपये किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळव ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव.
1: बरं, मग तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
2: मला त्यासाठी स्थानिक लेवलचे ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
1: अच्छा.
2: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहित नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायच्या शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळे मला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय, पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागते, त्याच्या आयुष्यभर NPK त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळे मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्यांचा आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते असं मला म्हणायचं.
1: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
2: नाही, खरोखरच आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर शारपड झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेलेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायची असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केलं तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
1: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे, म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरिया सारखा आपण वापरतोय ज्याचा अति भडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे, ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
2: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाही आहे. नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खत आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचा विध्वंस होत चाललेला आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटतं सेंद्रिय शेती करत सुधारत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटतं.
1: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शन मध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडे सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडे वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडस पाठीमाग पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाहीये अध्यात्माकडे सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण जे आपल्या प्रपंचात किंवा आपल्या या व्यवहारात इतकी म्हणजे क्लिष्टता असते तरी सुद्धा आपल्याला शांती आणि समाधानाने जीवन जगता येतं असं मला वाटतं.
0: आणि आजकालचं जे धावपळीचं जीवन आपण बघतोय त्यामध्ये शांती आणि ही सुव्यवस्था तरी कुठेतरी नाहीशीच झाले, तर त्यासाठी सुद्धा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार का असेना असायलाच हवं.
1: असायलाच हवे, नव्हे असलंच पाहिजे असं माझं मत आहे. अध्यात्माशिवाय शांतीच उपलब्ध होणार नाही आहे. तुम्ही काहीही करा पण अध्यात्म हे कराच, कारण आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे. आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
0: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतोच, तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
1: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे, गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी म्हणून सांगितले. मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो देव ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय, परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
0: अच्छा.
1: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
0: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तर मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो. तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल, किंवा गुरुचं महत्व?
1: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातले जे कर्तव्यगार माणसं आहेत त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत, की त्यांना संतांचे चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, अशा प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळं त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरली तर त्याला सद्गुरू मिळेल आणि सद्गुरूच मिळाला तर परमशांती मिळेल आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल असं.
0: बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
1: बेळगावला येणं असं सहजासहजी झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
0: बर.
1: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक दोन चार वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथे बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या ह्या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या विषयावर मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला, काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं आणि या ह्याच्यानंच आम्ही इथे आलो.
0: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
1: बेळगाव आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
0: अच्छा.
1: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो, अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीव आणि चांगलंच असतं आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत, फार मला आनंद वाटला या भागातला.
0: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्याबद्दल थँक्यू. हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीष पुणे येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: अत्याधुनिक नवीन सेवा 8 हायटेक शस्त्रचिकित्सा
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर
0: फोन नंबर 08312413777
1: मोबाईल नंबर 8550877777

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.